0: जीब आमची आस्त देखून करूंक जाय ताची बंदोबस्त. जिबेच्या बंदोबस्त विशांत तोड्यो गरजेच्यो संगती पवित्र पुस्तकाच्या उजवाडांत. देवान आमकां दोन दोळे दिल्यात, नाका की दोन नाकाची बिडा म्हणटा हांव घालें कळीत ना कोंकणी प्रमाण शब्द करतो ना म्हाका, नाका की दोन बुराक आसात. दोन कान दिल्यात, दोन पांय दोन हात हे सगळे इन पेयर्स, पूण तोंड एकच दिलां. पूण बाकीचे सगळे विश्वांक पुरासान जाता पूण तोंडाक पुरासान जायना. इल्लो वेळ मस्तो वेळ टीव्ही पळयल्यार दोळे वळटात, मागीर काल्या अशें म्युझीक हांवें आयकल्यार मागीर थोडे मोठे कान पडतात, मागीर पुरो म्हणून मागता. पूण जीप एक एक पुरोत जायना न्ही, कांय आमी उलयल्लें कांय कितलें जायत कांय कोंकान रेलाचेर कांय चार रेलां जायना गे. पूण आनी कितें आसा, आयकल्लें मात्र कोण एका देगां तेगा जाणा इश्टीन येवं गेल्यो, तांकां जैलान घाल्लें गे 20 वर्सां, एका तुरुंगांत हाडलें गे 20 वर्सां, मागीर सोडलीं आसता. सुण्ण जावन लास्टाक जैलांतून भायर येताना म्हणाली खंय, आतां येदळ उलयलें पुरो आनी मोबायल नंबर काण घ्या, मोबायलार उलय म्हणाली खंय. 20 वर्सां एकाच कुडान हाडली उगदो ना उगदो उलोवन, तें तुजें म्हण ना दादले मनशी इतल्यान तें म्हणया कांय उलोवन आमी कांय पाटी ना. कित्या पासो तूं देवान एक तोंड दिलां, एक जीप दिल्या, देवाचें येवजन आसतलें म्हळ्यार दोन दोळ्यांनी सारकें पळयचय. कण्णारे कंडर परांबरेसी नोड, देखून दोळ्यांनी पळयलें इतलें परतून पळय, कानांनी कितलें आयकताय तें परतून असो आठव कर, पूण उलयताना सत्राय कर उलय. उलयलो एक सुप्त खंय पडटा खंय वचून पावता म्हणलें सांगूंक साध्य. लढाई सुरू करूंक सुलाब खंय आखेर जायना, उलोवणी तशेंच एक सुप्त उलोवंक सुलाब तो मोराना सोप्त. त्या पासून तूं जिबेची सडीत बंदोबस्त आमी करूंक जाय. देखून जेजून म्हणली ती उतरां मोगाच्या न्हू माते वसो 12:30, 30, 7 तुका तुज्यास उतरांनी धरतले. घरचे भायर उलयल्या हर एका उतराचे तुवें लेख दिवंक पडतले. तामीळ भाशेन ती एक सांगणी आसा, तावळा केट्टद वायाले. तावळा म्हळ्यार माणको, माणको पाड जाल्लो तो तोंडा वरवी खंय, म्हळ्यार माणको वगैत रावना, ट्रॉय ट्रॉय करून आवाज करता आनी आवाज आयकून दिवड येता. आवाज करना जाल्यार दिवड येना, दिवडा कळी जायना. आवाज आयकून खालें गे वायब्रेशन कळून तोका येता, मागीर तो येवन धरता. धरल्या कुडले माणक्याची बोब बदलता, मागीर चिरी चिरी कर बोब मारता, दिवड सोडटा. देखून माणक्यान पाड केल्ल्यान तो तोंडा वरवी म्हणून तावळा केट्टद वायाले. आमी तशेंत न्ही, पाड करचें पुरा तोंडा वरवींत उलोवणंत, गरज नातलें पुरा उलोवण जाता, मागीर गरजेचें उलोवंक वेळ ना. आमच्या हातांच्या पाप साहेबान उलोवच्या विशांत गॉसिप करच्या विशांत ताणें एक ल्हानसो एक टॉक दिलो, ल्हानसो टॉक ताणें ती कशें विट्ट टायपार ताणें सांगलें. सांगतानंत राग करनाकात, पाप साहेबान सांगलें तें उतरां सांगता. कोण एकली बहीण गांवार खंडापटे कोपऱ्यो करताली खंय इगरेच्या लग्गीन, तुमी आयकलां आसतलें तें, घर इगरेच्या लग्गींत खंय तिच्या फ्लॅटांत हांव न्हू इगर्ज दिसताली खंय समा आलतारी दिसताली खंय तिच्या जनलात हांव एकदम कोपऱ्यो करची सवय खंय. मागीर हुशार नासतना पडली, मागीर पाद्र्यापा फोन केलें गे, पाद्र म्हाका मिसाक येवंक जायना तुवें एक बॅगांनी कुमघार हाडीचे म्हाका म्हणसो. मागीर ताका पाद्र्यापान जाप दिली खंय, ना आमी हाडीचे म्हणना तुजी जीबत थंय थांबून ताब्यार नाका म्हणशे पावता म्हणालो खंय. तुवें जनंतान एक जीप एक भायर घाल्यार पुरो आनी सांगून आसलो पाप साहेबी. पूण सेकेंड पार्ट देट इज अ विट्ट तें कॉमीक म्हूण सांगलें, तें आमी राग करीचे म्हूण ना तातूंत. सेकेंड पार्ट तो म्हणालो कोण हेरांच्यो कोबरो करतात दे आर टॅररिस्ट म्हणालो. कांय आवाज करनासतना येतात, येवन एक बॉम्ब घालून चलतात म्हणालो. सांगल्यान ती एक जानवाय आसा मोगाच्या न्हू, जायती जानवाय आसा. कोबरो तश्योच तूं येवचे आनी इसारचे तुका कळीत आसाय, मागीर सुरू लू वळू ताळ्यान एक बॉम्ब घालचो आनी चलचें, मागीर पुरता हो पुटल्या रक्त म्हण येवण न्ही. ही कंटिन्यू करता मागीर वो कंटिन्यू करता हांगा तो तें येता मुखार तुका गोत्ताय, तोय रावना तोय ताच्या कंपाउंड लाड्यान पुलतरी वचून तुका गोत्ताय. सांज जाताना सगळ्या गांवार तुका गोत्ताय म्हणून जो कोण गॉसिप करता दे आर टॅररिस्ट म्हणालो. कठीण सोब्द पूण मोगाच्या न्हू आमचो अत्पेक वडील सगळ्या संसार असो हे त्या व्हडल्या कातोलीक पोयस सभेचो वडील जर तर आज आमकां पाप साहेब तें सांगता जाल्यार ताणें चिंतिनासतना सांगुना, ताणें त्या विशयान मस्त चिंतलां आसतलें. आज आमी तो एक वाक्य ताणें सांगलें सोब्द सिरियस जावन काणगे जाय सिरियस जावन काणगे जाय देखून जेजून मातेवाच्या पांचव्या अध्यायांत वळ 30 आनी 7 जेजू कितें म्हणटा वय जाल्यार वय म्हणू न्हय जाल्यार न्हय म्हणू ताच्या परात सर्तीक देंवसारा तावन येता देखून कितें गरजेचें आसा तें मात्र आमी उलयचें आनी तें उलयलें आनी एकल्याक बोऱ्याक पडासय एक बरें नार म्हणटा मोगाच्या न्हू आमी जर तर हात उखल्लो जाल्यार आनी एकल्याक बेसांव दिवंक खंय पुता बरो जा हातांत तावन बेसांवांव आसा जय आनी मुंदारण म्हणटा तोंड उक्तें केलें जाल्यार बेसांव दिवंक खंय बरें उलोवंक फकस आमी बरें उलयचें वायट केन्नाच उलोवचें न्ही थोडीं जाणां म्हणी नर्सींग केल्लीं आसतलीं मेडिकला विशयांत स्टडी केली आसतली पाद्र्यापान मस्तो वर्सा मेडिकल कॉलेजींत वावर दिलो आज वैद्यकीय शेतांत जायतें नवें सांव जालां दोळे ट्रान्सप्लांट जातात आतां लेटेस्ट आयकलें म्हाका गोत्त ना वेरीफाय करूं म्हाका जावना त्या हातूंत तो म्हणटा एका मनशान जर दोळे दान दिले जाल्यार तातूंत कितें चार पियावाची सरलां काडले बरी खाण चार जाणांक तातूंत बरेंपण करूंक जाता खंय त्या नमुनेची टॅक्नोलॉजी आयल्या दोळे ट्रान्सप्लांट जातात काळीज जाता किडनी जाता लिवर जाता कुडके जाल्ले हात जॉयंट जाल्यात पयलींचे ब्रीथ सारके जाले पूण जीब येतून म्हणसर ट्रान्सप्लांट जायना मुखार जाता की कळीत ना कित्याक म्हळ्यार हरये पोटी आमी एक सोब्द उसारता आसतना ह्या सगळ्या एरियांत लागीं लागीं पावनशां वयर मसल्स आसात खंय ते पुरा काम केल्ले वरवीं मात्र जीब हालता खंय तेका एक दोन सगळे आसूं की बरो उणें आसूं कोण लेख करचें पावनशें म्हणल्यार ताचो अर्थ तितली गंभीरायेची विशय देवान आमकां उलोवचें देणें दिलां थोड्यांक देणें ना पूण उलोवंकूच येना मोणें तें तर दिलां जाल्यार गरज नासतना उजो पेटोवंक न्हय उजो पेटोवंक न्हय आनी उलयता आसतना मोगाच्या न्हू आमी हरियेंतल्यांनी कितें उलयचय हिंदीन ती सांगणी अशी आसा बोलना सब जाणटे हे म्हळ्यार सगळ्यांक उलोवंक येता मगर जो कुछ लोक जाणटे हे वो सामको नचाते और शेर को सुलाते कोणाक सारकें उलोवंक कळटा तो वागाक न्हिदायता आनी सोरपाक नासयता खंय कसलें एक बरें उलोवणें जर तर आसा जाल्यार कसले संदर्भाचेर आमकां सारकें करूंक जाता देखून उलोवणें बरें जायचय जिबेची बंदोबस्त म्हळ्यार ती कितें गरज आसा तें आमी उलोवंक जाय जनवायाच्या ग्रंथांत 18 अध्याय ओळ 20 आनी 1 म्हणटा जिवीत आनी मोरण दोनी जिबेर आसा जिवीत आनी मोरण दोनी जिबेर आसा देखून किर्तन 30 आनी 4 ओळ 12 तावन 14 म्हणसर तुजी जीब कोट्यापणा तावन सांबाळ पवित्र पुस्तकांत जायतें बरयलां जिबे विशयान मस्त आसा संगती तुजी जीब कोट्यापणा तावन सांबाळ परत मुन्याचें पुस्तक 12 अध्याय 18 ओळ तो म्हणटा तुजी जीब एक तलवारी जावंक शकता आनी एकट्याक गूण करचें वखाती जावंक शकता कातरूं की कातरता आनी ताका गुणी करता जिबेची बंदोबस्त मोगाच्या न्हू जिबेची बंदोबस्त जें कितें मनशाच्या जिबे तावन येता तें मनशाक मोरांनी हाडटा ह्या कोणाकल्या जिबेत दिता मस्त संगती आसात देखून डाक्टरा कडसून गेल्यार डाक्टरान पयल्लें सांगचें घालें जीब दाखय म्हणून जीब पळयल्यार कुडल्या घालता डाक्टरान पयल्लें सांगचें तें जीब जीब दाखय म्हणून कुंभकार काण घेताना जेजून सांगचें तें जीब दाखय तांतूय आतां थोड्या जाणांचें बारीक आसा हातार कसो आबा कुंभकार काण कसो हाता वरवीं मेळ्ळें जालां जिबेक बारी नितळा म्हणलें एक चिंताप जिबे वरवीं केल्लें इतलीं पातकां दुसऱ्या खंयच्या विसव्यान ती कोरोना म्हणलें उडासना ताचो अर्थ जिबेर कुंभकार कान कसो न्ही म्हणून न्ही जेजूक जीब दाखयतना इल्ली सत्राय करची बरी देखून जीब दाखयतना जेजूक म्हाका दिसता ताका पुरा कळटा आसतलें ताका पुरा कळटा मागीर ताचें तें घालतेपण आनी ओडपण तो येता आमचें थंय जिबेची बंदोबस्त करूंक जाय मोगाच्या न्हू एक रूख बरो या पाड म्हणून फळा वरवीं कळटा एक मनीस बरो या खोटो म्हणून उलोवण्या वरवीं कळटा आमी ह्या विशयांत गमाण दिवंक जाय गमाण दिव्या जाकोबाचें पत्र 3 अध्याय थोड्यो ओळी तांतल्यो आसा तशें आमी आयकोची प्रयत्न करया ओळ 1 तावन फुडें कितें म्हणटा ओळ 3 तावन वाचता गोड्यांनी आमकां जाय तशें सलचे खातीर ताच्या तोंडांतल्यान आमी लगाम गुंतावं चौवळताचे सगळे आंग आम्ही मुठी भितर धर येता. तारवाची गजाली तशीच, केदी ओडली ती जाल्यारी आणि कितल्या बळिश्ट जड वऱ्यान ताका धावंडावन व्हेल्यारी, एक ल्हानशा सुंखानान कालासीचे कुशे प्रकार जायते ती वर येता. जी बी तशीच जावंक ती कुडीसो एक ल्हानसो सांदो, व्हडल्या व्हडल्या कारबारांची ती बडाय उलयता. उज्याचे ल्हानशे एक कीट केदे वडो रान लासून बसमिता पळया. जी बी निजाय की उजो खोट्यापणाची रास आमच्या सांद्या मोदे आसून आमची सगळी कूड बस करता. ती जीब आमच्या सगळ्या जिवीताक उजो दिता आणि आपणूच यमकोणाच्या उज्यांत जळता. हर एक जातीच्या मनजातींक आणि सुकण्यांक, जीवदाळींक आणि मासल्यांक सादू करूंक मनशाक तांगता आणि नीज जावन मनशान तांकां सादू केल्यांत, तरी पूण जिबेक कोणाय वरवीं सादू करूंक साध्य ना. एक उथावळी वायट ती मारेकार विखान भरलली. ते जिबेन सोमियाक आणि बापाक आम्ही हरसिताव आणि तेस जिबेन देवाच्या सारख्याक रसलेल्या मनशाक आम्ही शिरापताव. तस तोंडान तावन भायर सरता आशीर्वाद आणि सांगा तस शिराप. मुझ्या भावा भयणीनो, असे जावचे सोमाने जरीच्या एकात्त तोंडांतल्यान गोड आणि कोड उदाक वळतावे. भावा भयणीनो, अंजुराच्या रुखार जैतुनाची फळां जातात वे, वा दाखवालीचेर कांय अंजुरां पिकतात वे. तशेंच खार उदकाचे जरी तावन गोड उदाकी मेळना. जिबे विशांत कितलीं कठीण उतरां ती सांगल्यान, उज्याक सरी केला आनी कळल्या कळ्या वायट संगतींक सगळ्याक सरी केला जाल्यार ह्या जिबेची आमी हर एकल्यांनी बंदोबस्त करूंक जाय. मोगाच्यान देखून सिराकाचे ग्रंथ 20:8 अध्याय 7:12 थंयसर स्पश्ट सांगता की एका किटाचेर, उज्याच्या किटाचेर फुंकल्यार ते पेटोवन व्हडलो सोरमूण जाता. त्याच किटाचेर तुकल्यार, शिंपी घाल्यार ते पालवता. आनी मुंदरून तो म्हणटा, उजो पेटोवचे आनी पालवचे, वारें आनी उदक दोनी देवान आमच्या जिबेरच दिला. कसली देवाची एक वाडावळ. पूण आमी पुंगच्यांत कुण्णी कांय पाटी नात. थोड्या लागीं डिप्लोमा, थोड्या लागीं डॉक्टरेट बरं आसा, PhD बरं आसा. पुंगच्यांत पुंकून घडये भितर, घडये भितर गांवाक सगळ्या उजो पेटोवची छाती आमकां आसा. आमी आपरूपली शिंपी घालूंक शिकासय, मोगाच्यान पालवंक शिकासय आनी हें जायचय म्हणून आ सर्वेस्पोर देव आमकां आपोवणें दिता आसतना जिबेच्यो थोड्यो पिडा आसात. त्या पिडे विशीं थोडें आमी समजून घेवया. कालें तें जिबेच्यो पिडा. फस्ट पिडा खंय गरजे भायलें उलोवचें, एक्सेसीव टॉकिंग खंय गरजे भायर उलोवचें. आमी हर एक संगत उलयता आसतना केदाळा कितें कशें कोणा कडेन हें समजून उलयचें. गरज नासतना उलोवचें न्ही, गुत्तो आसा म्हूण सगळें उलोवचें न्ही, गुत्त आसलें सगळ्या कडेन सांगचें न्ही. आनी मागीर तुवें म्हणचें हांवें सस सांगलें. अरे सस सांगलें जावंक पुरो, तुज्या कुटुंबांत कोणी एकलें कोणा सांग आतां धांवलां सत तें, देखून हांवें तें बस स्टँडार सांगये ती सत न्ही. ना ना तें सांगू नजो, मागीर हें कितें सांगचें. सत म्हूण सांगू न्हू सगळ्यांक सांगूंक जायना, सतत जावंक पुरो. कोणाक कोण ताका संबंद जाल्लो व्यक्ती आसा, कोण तुजे कडेन विचारता, विचारल्या वेळार मात्र तें कोणेंय विचारल्यार सांगूंक ना. एक्सेसीव टॉकिंग गरज नासतना गरजे भायलें उलोवणें. लेखावर ते शब्द उपयोग करचे ते आमकां सुरवेर हे वेणेंत शिकयलां. गरजे भायलें उलोवंक सोरपणे हांव विचारलें कालें, तुमकां देवान ह्या रुखाचें फळ खावणो जो म्हूण सांगलां गे. जाप कालें येस सोर नोणे वय या न्हय, येवेची जाप कशी आहली. खावचें मात्र न्हय त्या रुखाचीं फळां आपडूंक सयती नजो म्हूण सांगलां. गरजे भायली उलयली ताका मेळ्ळो अवकास उलोवंक. जर तर सुरू सांगलें जाल्यार आमकां खावणो जो म्हूण सांगलां न्हू चलतो कोण ना, मुखार उलोवंक अवकास नातुल्लो. इनें कुडशिलें न्हय हे दिशी जापीक, येदी व्हडली जाप कित्याक दिली. हें लिसांव मोगाच्या ना आमकां हर एकल्याक लिसांव. आमी तित्त संतती न्हय, तत्त येवेची संतती, देखून उलोवचें एक आमकां आसा देणे हर एकल्याकी. तुमचे सोप धुवल होण्याचे गरजेचे आणि लिमिटेड जाऊ देत. लेट वर्ड्स बी फ्यू. देखो न सांत फ्रांसिस आसिसीन ताणें सकळ उलोवच्या मनशांक प्रत्येक जावन ह्या जगांक धर्मिकांक ताणें एक देवाचे उतर परगटतल्यांक समेती ताणें एक भोव वापरवायचे वाक्य सांगला. प्रीच ऑलवेज इफ नेसेसरी यूज वर्ड्स. सदांस देवाचे उतर परगट कशें तुज्या जिनये द्वारे गरज पडल्यार मात्र शब्द वापर. देखून कोण एकलो म्हणटा लोक आयताराचे शर्माव आयकोंक येनांक लोकान येवचे शर्माव पळोवंक म्हळ्यार शर्माव दितल्याक पळोवंक. सांगिल्लें जर तर त्या मनशान जियो ना जाल्यार शर्मावाक मोल ना ताका वजनय ना. लेट युअर वर्ड्स बी फ्यू. लेट युअर वर्ड्स बी फ्यू. आमचो एक पाद्र्याप आसा पयलीं आमी सांगता पुरो आसले आतां तो पाद्र्याप उडपी देशीन आसा. त्या पाद्र्यापा खंड पाटे जनवाया त्या पाद्र्यापाचें एक डायलॉग 10 मिनटांनी सांगचें 2 मिनटांनी सांगल्यार आयकतल्याक 8 मिनट फायदो. 10 मिनटांनी सांगचें 2 मिनटांनी सांगल्यार आयकतल्याक 8 मिनटां फायदो. पूण हें कालें करचें 2 मिनटांनी सांगचें ज्ञाक न्यायी कर्ण 10 मिनटांनी सांगल्यार इरिटेशन जाता. सकळांक आपोवने सकळांक जावं दी दादलो जावं दी पती पतीन जावं दी भुरगीं जावं दी ह्या जग जाता सकळांनी गरजेचें सप्त मात्र उलयचे उन्यांतले उणे गरजेचे. लेट वर्ड्स बी फ्यू.
1: मोगाच्या नो नियाळाक मुखार या. टर्न टू वन सेल्फ ही सांगणी गो वापर बाय आसा मोगाच्या नो. कपडा तो साफ और चमक जाता है डालकर तोडा उजाला. कपड़ा तो चमक जाता है डालकर तोड़ा उजाला. खुदा ही जाने वो कपड़े का पीछे का दिल है कितना काला. लोग मुझे या तो बड़ो नितल दिसता बर उजाला पर गाल इस्त्री पर गाल बारी चकाचक जला. पुण कोण गोत्तू या लोबाच्या पाटले हे काळीज कितले मेळ्ळे आसा म्हणून हे काळीज कशें आहा म्हणून मुझे काळीज तुमकां कळीत ना तुजें काळीज आनी एकल्याक कळीत ना. कोणाची 40-50 वर्सां जाली खासदार जावन तुमकां तुमच्या नवऱ्या विशयान कालें कळिता काहीये कळीत ना. तुमकां तुमच्या व्हंकले विशयान कालें कळिता काहीये कळीत ना. कांय कांय 0.001 कोण ना कितलें मात कळीत आसचें बाकीचें काहीये कळीत ना. थोड्यांनी कांय 5% सांगलां आसतलें. देखून मुखाच्या न्हू हें काळीज कशें आसा देखून आमी आमचे थंय आमी गुवाजय हो पयलो भाग हो आमी हरी एकल्यांनी आमचे थंय गुवाजय आनी रेतीर जाताना हे ओ बारी बरें जालें ही आनीक 2 दीस आहल्यार बरी आसली म्हाका बारी एक समाधान जालें थंय वचून बसल्या वेळार समाधान जाता देवाचें उतार दिता. पूण मोगाच्या न्हू हे एक वाक्य मतीन दवरा रेतीर जावन तुमी घरा वेतना यू शूड बी डिस्टर्बड. हरी एक पोटी सक्रामेंता मुखार येवन भायर येतना यू शूड बी डिस्टर्बड. जर तर कोणी एकले म्हणटा सक्रामेंता मुखार वचून बसली म्हाका बरी एक समाधान समाधान जाता सोमी दिता हेरांच्या विशयान चिंतून तुका डिस्टर्ब जायचे. सगळो संसार कश्टाते आसा संसार रडते आसा संसार उलपाते आसा म्हाका बारी एक समाधान जालें वयर एक फॅन घालून बसले कडेन ना देर समथींग रॉंग यू मस्ट बी डिस्टर्बड. इल्लें डिस्टर्ब जायचे अरे त्या दळा मात्र हांवें कितें म्हणी करूंक जाता हे वासाप वाचतना तुमकां डिस्टर्ब जायचें आसलें यू शूड बी डिस्टर्बड. आत्तां वाचलें वासाप इजाया प्रवादेचो ग्रंथ 1 अध्याय ओळ 1-18 म्हणसर वाचलें हांवें जर तर तुमी घमंड दिला जाल्यार खंडीत खंडीत जावनी यू शूड बी डिस्टर्बड. तुजी आराधना तुजी भजना म्हाका नाका म्हणटा सर्वेस पोर तर कितें जायचय एक नितळ निर्मळ काळीज एकामेकाच्या गरजांक पावचें काळीज एकामेकाचे दुखां पुसचें काळीज जायचय. देखून आतां आमी भितर वेचे कोणी आळ आमी मुंदरसिया देखून रोमागरांक बरोवन 3 अध्याय ओळ 20-3 कित्याक अशें जालां आज संवसारार तो म्हणटा पाताक कर्ण मनशान कुरपा होगडायली आनी पाताक म्हळ्यार कितें गे म्हणलें मुटव्यान इल्लेशें मात समजून घेवया. पाताक म्हळ्यार ताका एक डायरेक्ट एक डेफिनेशन दिलां म्हळ्यार मिसींग द मार्क. तुमी आतां आज रेतीर जावन कोण तुमी ह्या मलपेच्या कुशीचे आसात तुमी मलपे वसा जाय उडपीच्या कुशीचे आनी उडपी वसा जाय ते रायट डिरेक्शन ये सोन्न रेतीर जाल्या कूडले ते एक चार राउंड गुवन तुम्ही मलपेची जर तर उडपी गेली जाल्यार यू मिस द मार्क. दॅट इज वॉट सीन इज मिसिंग द मार्क. तुवें खंय वचून पावा जे आसले थंय वचून पावो नाय. आनी हे आमकां समजाचें जाल्यार सड्ड व्हडलो मांडो जायचे म्हणून ना, सादो मांडोय पावता. कितें जालें भुमी वैकुटांत? देवान सगळें रचले न्ही गे, कितें उणें आसलें? कांय ना. आनी आजय संवसारार कांयच उणें ना. तेंच भुमी वैकुट आजय आमचे मुखार आसा. पूण कितें जालें थंयसर? देव म्हणालो, हे मनशा हे सगळें आसा हे तुजें, पूण थंय एक बागा वसनाका. तें सॉल थंय एक बागा वसनाका. इन्स्ट्रक्शन देवान दिलें. गॉड गेव इन्स्ट्रक्शन्स. पूण कितें जालें? एडम एन्ड मॅडम दे वेंट आफ्टर इम्प्रेशन. दे फॉगॉट द इन्स्ट्रक्शन एन्ड दे वेंट आफ्टर इम्प्रेशन. तांकां तें पळोवंक बरें दिसलें, देखून ताच्या फाटल्यान गेलीं. मिसिंग द मार्क इज दॅट. ताच्या फाटल्यान तुमी कितें नियाळ करूंक पुरा करा. तांकां देवान कृपा दिवन थंयसर धाडिल्लें. आदाव आनी येवे, एडम एन्ड मॅडम डोंट गो देर. त्या रुखा पोंदा वसनाकात, त्या रुखा पोंदा वसनाकात, एकाडे वसनाकात. बाकी सगळें तुजें इन्स्ट्रक्शन. आजय सर्व समस्यांचें मूळ येस न्ही गे. वी फॉगेट इन्स्ट्रक्शन एन्ड वी गो आफ्टर इम्प्रेशन. म्हाका बरें दिसता हांव करता, म्हाका तें फायद्याचें हांव करता, म्हाका तातूंत लाभ मेळटा हांव करता. कित्याक करता तूंय सार नाका. द प्रॉब्लम ऑफ टुडे इज दॅट म्हाका बरें जाता. पुता तें खायनाका, त्या टायपाचें खाण खायनाका. थोड्यांक सांगल्यार नांवां काडटना दुखता, नांवां काडूंक जायना. पुता तें खायनाका, हें पियेनाका. ना म्हाका जाय हांव खाता, म्हाका पळोवंक बरें दिसता. बरें दिसता मागीर तुज्या थाळ्यांत लासता. वी गो आफ्टर इम्प्रेशन. आनी त्या पासून तूं आज आनी एका रुखार तावन तो बो मारता. कम टू मी. पयल्या रुखार तावन देव बो मारलो खंय, हांगा ये नाका. त्या रुखा सरशीन वसनाका. आनी रितीर म्हणटा आसतना ह्योच दोन संगती म्हज्या चिंतपा प्रमाणे ह्योच दोन संगती. पयल्या रुखार देवान म्हळें तें वसनाका पुता. आनी आज तो परतून म्हणटा माते वसो वांजेल इकरावो अध्याय वळवीस आनी आठ. कम टू मी. येया म्हजे सरशीन येया. हाव नायस इट वूड बी ऑल ऑफ अस. आनी आमची भुरगीं ताचे कडशीन गेलीं जाल्यार हाव नायस इट वूड बी. संवसार कसो जायत मोगाच्यान. आनी एका मनशान जर तर कम टू मी म्हणल्यार त्या उतरांक एक कान दिवन ताचे सरशीन गेलें हांव जाल्यार कितें संवसार बदलात. आमची भुरगीं आमचे कुटांब कितें नंदन जायत. सादी उतरांयी हाका व्हडली तकली गरज ना. आमचें सादें चिंता पावता कम टू मी. देखून वस्सू वो आमी करसो आज नियाळ. आनी जनवायेचें पुस्तक दुसरो अध्याय वळवीस आनी तीन. देवान मनशाक अमर जिविता खातीर रचलो. गॉड क्रिएटेड ह्युमन बिंग्स फॉर इटर्निटी. अमर जिविता पासून तूं. आनी मुंद तें कितें म्हणटा? पूण देंवसाराच्या मोसरान मोरान आयलें. देवाची सकती ह्या संवसारान काम करता, तशीच वायट सकत ती आसा. देखून इतलें वायट भरलां. देखून वायट आसा म्हूण सांगून समजल्ल्या वेळार मोगाच्यान उडास दवरा. आवय बापायक एक वरती जबाबदारी. आवय आनी बापोय जर तर तुमी वांकड्या वाटेन गेल्यात जाल्यार तुजें सगळें कुटाम वांकड्या वाटेन वेता. आज तूं एकलो या एकली जावंक पुरो. आनी एक 100 वर्सां उपरांत तुज्या कुटुंबांतावन कितलीं भुरगीं नात्रां पोणतुरां शिंतुरां आसतलीं. एक सोडून एक 7-8 तकल्यो जातल्यो 100-150 वर्सां येताना. त्या 8 तकल्यांच्यो तकल्यो सोडून कांय 300-400 मनशां तुज्या एकल्याच्या फाटल्यान जर तर तुजी भुरग्यांक भुरगीं जालीं जाल्यार नाका म्हूण सांगलें जाल्यार मुग्दालें. तूं तुजें जावने थोड्या वर्सांनी तुजें कुटांब सगळें आल्पाता कोण ना मागीर. देखून तूं वांकड्या वाटेन गेल्यार तुज्या भुरग्यांचीं भुरगीं भुरग्यांचीं भुरगीं सगळें तुजें कुटांब नासाच्या वाटेन वेता. तेंचनी गे जालें थंयसर. आदाव आनी येव सुकोन पडलीं हळथार. तानी खाली देवाचा काही द्या विरोध केली आविदेही पोंदा केले पुतान किते गेले पुतान जीवेशिंस मारले आणि ते उप्रांते पांसवो सोवो अध्याय वासा तुम्ही उत्पत्ती ग्रंथांत सगळी समाज कोटेपणांत बुडली आणि सर्वेस्पर देव अक्लासान म्हणता हांवें कित्याक या मनशांक रचले खाली फकत 500 अध्याय वेतानंत देखून ते 8-9 वेतानंत बुडतगोल आयलो हे सगळे आमकां बरोवन घाला जाल्यार आमी कमॉन टर्न टू युअर सेल हांव आणि तूं आमी खंय चुकले हांव कितें उणेपण आसा आमचे थंय इट हॅज टू बी देखून हर एका मनशान खंय मोगाच्यान हर एका दिसा एक 10-15 मिनटां म्हणी मावून बसा जाय पूण बिरमोतेची गजाल इगर्जन ती मोबायलां वाचतात म्हळ्यार तितलेय खंय कांय कांय म्हाका आयिल्लें कांय फोन म्हणी सुकता गी आरे सुकोन जावचें घाल्या तूं आज मेल्यारे पडना की कांय फरक पडना त्या म्हळ्यार चिंता आरे तुम्ही हांगा आसली सगळ्यांय धैरान सांगता आज तुम्ही आज कोण एकली मेली जाल्यार तुज्या घरची घालें ब्रेकफास्ट म्हणी सोडटात गे हांव पाती येना ती कांय घरा रान्नी उजो करना जावंक पुरो शेजारची हांडिता ती घट्ट खातात शेजारची इल्ली पेजगर नाडटात देखून कोणी काय बाबा म्हजी मम्मी सरली हांवें 3 दीस जेवीना म्हणून कोणी बसना देखून सड्ड ओडलें पुरा कुवाळो करून चिंचें नाका हांवें म्हज्या मोबायल ऑफ केलो जाल्यार काय कोणाचें फोन नंबर सुकता गी तुज्यान सुकलें आनी एकल्या करतात ती फोन आज म्हणसर कोणी मार्गार पडून कुसोना सगळ्यांक सेमिस्त्री गेला न्हय हे थोडी गरजेच्यो संगती यो गरजेच्यो संगती देवान आमार जिविता खातीर विंचलें पूण देवसराच्या मोसरा वरवीं थंयसर मोरण आयलें म्हणटा आनी आमी देखून चिंतीसय हर एका मनशान हर एका दिसा एक 10-15 मिनटां मावून बसाचय देखून पोर अशें उलयता आसतना एक पाद्र्याप उडली प्रायना प्रायन म्हज्या प्रस गेला तो म्हणालो फादर सांजेर कुटुंबाचें मागणें खाली मागणें न्हय तो एक अर्दो घंटो एक 40 मिनटां सगळो वैवाट देगेक दवरून सांगाता एक सायलन्स जावंक एक अवकाश म्हणालो इट इज ट्रूथ देखून कुटुंबाचें मागणें ना सांजेरे तेर्स करूंक एपणी कर्ण मुख दिया न्हू तेर्स करी जे कित्याक म्हणल्यार सगळी वैवाट टिवी बंद जाली मोबायलां बंद जालीं थंय स्टव बंद जालो फॅनां बंद जालीं भितरलीं रांदच्या कुडान काम सगळें जालें सगळां आयलीं देवा मुखार हॉलांत बसलीं मावनपणी सक्कड खामाक विराम सक्कड खामाक विराम देखून व्हडलें काम आसा काम आसा काम आसा म्हणसून व्हडलो कुवाळो करचो नाका कोणी कांय करचें नाका गरजेचें केल्यार पुरो बाकीचें भुरगीं करूं दीत मागीर

तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाट जिनी. आयच्या कोंकणी कार्यक्रमात तुमका मोगाचो स्वागत. आज परत आम्ही थोडी कोंकणी पदां ऐकूया. तर आयचे पहिले पद जावन आसा संसार भोंवतीसो. विल्फ्याबान बरिल्ले सुबेद पद संसार भोंवतीसो हाका बाबिता डेसान तिचो सुबेद ताळो दिला. हे पद आमकां भोंवतीच्या संवसारा विशयांत सांगता. तर हे पद आतां आमी ऐकूया.

तर मग आचेनो ह्या पाच पदा सोवे आयसो कोंगणी प्रसार हांगासर सोमता. ही पदा आयकल्या तुमकां समेजतांक म्हजो येतन असो दिनवास. आयकून रव्या रेडिओ सारंग 107.8 FM ही रंग रंगाळजिनी.

0: हॅलो हाय नमस्कार आयकून आसात रेडिओ सारंगी 107.8 FM रंगरंगाळ जिनी ताळो उमाळो शिदप्रसार आनी मोगाचेनो आयच्या शिदप्रसाराक हांव रोशन कुलशेकर तुमकां सविस्तान मोगाचो मनाचो स्वागत म्हणूंक आशेता. हर एक दीस हर एक घडी हर एक वेळ जावन आसा आमकां मोगाचो आनी हर एका दिसा नवें नवें आमी शिकता नवें नवें जाणा जाता ते आमच्या फायद्याचे मुनाफाचे सांगत आसता आमच्या बोरेपणाचे जाता म्हणटात. जिवीत देवान दिल्ले वरते देणे त्या जिवितान आमकां शिकूंक मस्त आसता आनी शिकल्यार पावना ते आमच्या जिवितान आमी ते आपणायचे आपणायल्यार मात पावना ताचे प्रकार आमी जियेचे जियेल्यार मात्र आमच्या जिविताक एक नवो अर्थ नवेपण मेळटा म्हणवेत. आज आमच्या सांगात हजर असो मनासो सोयरो असले एक नवेपण दिवच्या खातीर नवे सांव हाडच्या खातीर नवे शिकोवच्या खातीर आनी नवे सांगच्या खातीर कित्याक ताच्या व्याप्तेन ताणें ते आपणायल्ल्यान ताचे मुखान जायत्या जाणां बरेपण जाल्ले आसा आनी आमी म्हणटा प्रस्तुत दिसांनी गरजेच्या विशयाच्या एका बोवरांत हे भोव मोगाचे आनी भोव सहाय जाल्ले जावन आसा. पैशे हर एकल्यांक सहाय म्हणटात. पैशे नसतना मनशाचे जिवीत व्यर्थ काय कित्याक आमच्या दिसान दीस गरजे खातीर दिसान दीस आमच्या कुटुंबाचे जिवीत सरचे खातीर पैशांचे एक थंयसर गरजेचे वातावरण भोव आसा. पूण मोगाचे न्हू हांगासर हे पैशे घडल्ले पैशे कशे उरवणी करून मुखल्या दिसांक या भविश्याक ते आमी आनीकय जागृतायेन सांबाळुयेत. आमच्यांचे आमच्या कुटुंबाच्यांचे विशेष भुरग्यां बाळांचे बरो फुडार रुपीत करूंक पैशे कशे एका रितीन ते फायद्याचे जातात आनी कशे ते असल्या रितीन इन्वेस्ट केले जाल्यार थंयसर बरें जाता म्हण सांगचे खातीर मोगाचे आमचे संख्या जर आसा मनेस्त लॉरेन्स प्रवीण लोबो गांवांत गुरपुरगार प्रस्तुत कुटुंबा संगीत बंदेलांची येता. विशेष जावन म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन हाचे विशयन जायती जाणवाय आसचो फाटल्या 18 वर्सां तो ह्या एका सेक्टरान तो वावुरून आसा. सांगत आस फिनान्शियल प्लॅनर आमचे पैशे कशे आमी प्लॅन करून ते आमी हर एका रितीन डिवायड करून दवरले जाल्यार या ताचो एक फायदो उठोवचो जाल्यार तो ताचे तावन कितें एक माहेत आमकां जाय म्हूण तो आसा सेल्सी सांगत आसा जातीन ते कार्यनिर्वाहक आयस व्यायामांत क्रियाळ जावन तो वावुरला आपली पतीन लिनेट आनी दोगां भुरग्यां संगी बोंदेलान तो वस्तीत करनासून MBA सनदार तो जावन आसा. तर मोगाच्या प्रवीण लोबो लॉरेन्स प्रवीण लोबो तुका ह्या कार्याक मोगाचो स्वागत म्हणटा आनी देव बरो दीस मागता.
1: देव बरो करू रोशन. हांगासर तुवें म्हाका आपयल्या पयल्या पयल्या तुका देव बरें करूं म्हणटा आनी हे कार्य आयकोवच्या सर आयकोवप्यांक म्हजो मोगाचो प्रणाम आनी देव बरो दीस हांव मागता.
0: प्रवीण तू आज हंगासर आयलाय गुरुपूरच्या पंपई मायाच्या सावळेंत तुजें बाळपण जिवीत एक सोबीत कुटुंबांत जालां आनी थंयसर तीन पाळां आनी मुळां तुवें आतां बोंदेलाक सांगलोरेसाचे सावळे म्हण हांगासर विस्तारायले जाल्यार मायगांवांतच तुजे सर राठावळे चटवटीक आतांय चलोवन आसात. कुटुंबाच्या ग्रासा खातीर भुरग्यांच्या शिकपा खातीर मात्र तूं हांगासर बोंदेलांत रावताय जाल्यार गुरुपूर म्हजो गांव आनी भोव आपुरबायाचो गांव तो आनी त्या गांवांत म्हजें बाळपण तुवें सारलें आसाय. तर सांग म्हाका तुज्या बाळपणाच्या दिसा विशयन ह्या हंताक पावत जाल्यार थंय मूळ भोव गरजेचें कितें सांगूंक जाय.
1: खंडी जावन गांवांत हांव गुरपूर काही कांबा फिरगे जेसो पंपय मायक समर्पिल्ल्या फिरगे जेसो. म्हजें बाळपण हांवें प्रायमरी शिकप आमच्याच इगर्जी स्कॉलांत शिकोवन उपरांत हायस्कूल आनी PUC शिकप सेंट जोसेफ्स कॉलेज बजपे हांगासर हांवें केलें आनी उपरांत डिग्री शिकप कटीलच्या श्री दुर्गा परमेश्वर टेंपल फर्स्ट ग्रेड कॉलेजींत हांवें केलें. ताचे उपरांत मँगलोर युनिवर्सिटींत हांवें म्हजें MBA सनद हांवें आपणायल्या. बाळपणां सांगचें तर म्हज्या डॅडीक बिझनस आसा तशें बिझनस कुटुंबांत हांव वाडुल्लो. म्हज्या डॅडीक उलोवन चेल्लें देणें आसा तशें ताचें देणें इल्लें म्हाका लाबलां म्हण हांवें सांगयत तशें इल्लें लिडरशीप क्वॉलिटी म्हजे थंय आसल्यो तशें हायस्कूल असो आनी प्रायमरी असो SPL जावन हांवें म्हजी सेवा दिल्या. तशें म्हणटा आसतना परत YCS ICAM हांगासर हांवें आमच्या युनिटांत इगर्जीच्या फिगर्जीच्या युनिटांत हांवें म्हजी सेवा दिल्या. उपरांत डायसीस असो एक्झिक्युटीव्ह काउन्सील मेंबर जावन 2011 आनी 12 ह्या वर्सा ऑडिटर जावन हांवें म्हजी सेवा दिल्या. आनी ह्या वेळार खंडीत हांवें एक उल्लेख करूंक जाय ICAM गेल्ल्यान कोणा आज म्हजें नांव एक मंगळूर DSCC लोकांक कळना जाल्यार हाका मूळ कारण ICAM कित्याक त्या वर्सा हांवें जर उल्लेख केले प्रमाणे 2011 आनी 12 त्या वर्सा म्हाका DSCC सेवा दिवचो अवकाश लाभलो आनी त्या वेळार हांवें DSCC जायत्या फिरगजांची भेट केल्या. तशें जाल्ल्यान आनी थंयसर आमकां एक वेदी मेळ्ळ्या उलोवंक जावंक पुरो कितें कार्यनिर्वहन करूंक जावंक पुरो वा कितेंय एक्टींग कलो एक काल म्हणटा ते एक बरो कलाकार जावंक अशें एक वेद दिला बोल्ली आयसो माता तशें म्हणटाना आयसो माता आज म्हाका जायतो फायदो लाभला.
0: ओके, सोशल मिडिया मस्त पयस आसले त्या वेळार म्हणजे फेसबूक आसलो ऑर्कट आसले जावं पुरो गुगल जी मेल पुरो आसले वॉट्सअप नातले त्या टायमार या इंस्टाग्राम आसले स्नॅपचॅट आसले पुरो नातले तो व्हडलो आयसीएम जावं पुरो वायसीएस जावं पुरो एक सर्वतोमक वाडा वळेंत महत्वाचो पात्र घालतले तशें म्हण आतां ना म्हणचे न्ही पूण तो वळचें की आतांचे की कितें तरी बदलावन पळयलाय गे तुवें
1: कंडी जर आतां काल जाणा सोशल मिडियांत चड आमचे युवा जन सोशल मिडियाक चड एडिक्ट जाल्ले म्हण जाल्ल्या निमते त्या पुरा संघटना वसोंक गेल्ले फाटी सरतात कित्याक तांकां आतां मस्त इंस्टाग्राम जावंक पुरो युट्यूब जावंक पुरो चॅट जीपीटी जावंक ए आय तशें म्हणटा तांकां आतां दुसरे अवकाश मस्त आसात बट हांवें कितें म्हणचें म्हळ्यार आतां आयसे वायसेस तली वेदी सदाबत दुसऱ्या कम्युनिटीकारांक मेळना आमकां ती लाभता आनी आमकां थंयस गेल्ल्यान आमच्या फ्युचराकी आमच्या वाडावळीकी आमकां मस्त काय म्हणटात अवकाश मेळटा त्या संघटना गेल्ल्यान तशें जाल्ल्यान आतां प्रस्तुत हातूं काळार सोशल मिडियाचे इन्फ्लुएंस इल्लें चड आसल्यान आयसीएम जावंक पुरो वायसेस जावंक पुरो इतर संघटनांक
0: सायडलायन
1: ही थोडी वेची येतात बट थोड्यांक ते गरज ना म्हणले बघता बट आमी आमचे फुडारा विशीं आमी चिंता जाल्यार आयसीएम वायसेस तले संघटना गेल्ल्यान खंडीत जावन आमकां नश्ट म्हणलो खंडीत ना फायदो सोडून नश्ट म्हणले ना थोड्यांक सूख चिंता पासून आयसीएम गेल्यार आमची भुरगीं पाड जातात कोण ना तशें जातात कोण ना हे आमचे डिपेंड भुरगीं आयसीएम वसा नातल्यार पाड जावन पाड जातात बरी जावन बरी जातात तशें म्हणटना थोड्या वडिलांची चिंता पासा की आयसीएम वायसेस गेल्यार आमची भुरगीं पाड जातीत ना तशें जावन खंडीत ना हांव सांगता की आयसीए वायसीएस आयसीएम आसल्यान आमकां एक प्रमुख वेदी लाभता.
0: ओके, तर हांगासर तुज्या आयसीएमच्या गुंडाळ्याच्या एका बोमारात हांव तुजे जिवीत आरंभ जाले म्हणजे एक आमी म्हणटा भविश्याचो पावंडो आरंभ जालो आमी धावे म्हणसर या नवे म्हणसर आमी एक सामान्य एक विद्यार्थी जावन आसता धावेंत आमकां फुडाराची चिंतना सुरू जातात कितें करचें कालें करचें म्हण अशें म्हणटा आसतना तुवें बी कॉम कर एमबीए केलाय या बीबीएम कर एमबीए केला बीकॉम कर एमबीए केला अशें म्हणटा एमबीए विसूंक तुका कारण कितें हांगाच्या घरांतले बिजनेसाचे मूळ की
1: कंडीस जावन आमच्या डॅडीक बिजनेस आसा.
0: खंयचे बिजनेस करता डॅडी?
1: आमचे डॅडी म्हणजे ग्रोसरी बिजनेस आसा इवन म्हज्या बाबाक प्लायवूड बिजनेस आसा तशें म्हाका बिजनेस चड रूस आसली चड वडणी आसली तशें जाल्ल्यान हांवें एक बिजनेस करचें म्हज्या मतीन प्लॅन आसले देखून हांवें एमबीए शिकप जोडचे आशा हांवें.
0: ओके, सो एमबीए कर भायर उबी येताले भायल्या गांवां गेले जाल्यार लाखांनी पयशे मेज वेताले पूण एका कवी चोत्रा प्रमाणे म्हज्या गांवच्या मातयेंत सगळें आसा त्या देखून हांवें भायल्या गांवच्या मातयेक कित्याक ईट वती आनी तांकां फायदो करून दिवचे म्हणले चिंताप आसा तूं कित्याक तुवें तत्त चिंतपास होगी या भायरेचे चिंताप आसले या तुवें आडायले मागीर
1: लाखांनी जोडी जाल्यार भायरत्व आसा म्हणून ना हांगा सावकार जायते आसा खंडीत जावन लाखांनी जोडी जे म्हणून हांव घालपाक हेचे प्लॅनी करू ना वा लाखांनी गांवांत जोडी येत म्हणून हांवें गांवांत रावल्लो न्ही जाल्यार हांव कशें ह्या फिल्डाक आयलो म्हळ्यार आतां हांव एमबीए करताना आमकां प्रोजेक्ट नासता फोर्थ सेमिस्टरान तशें हांव म्हज्या प्रोजेक्ट हांवें टाटा म्युच्युअल फंड हांगासर केल्लें आतां म्युच्युअल फंड म्हणटाना पयशांचो विशय फायनान्स आतां हांवें हेजेर उल्लेख केला म्हजे डॅडी बिजनेस आसले तशें आमकां ल्हानपणार तावन तूं पयशा विशयान आमकां चड आसक्त आसली आसक्त म्हळ्यार पयशे कशे आमी मॅनेज करयेत त्या विशयान चिंते हांव आतां ल्हान आसतनांत आठवी णवी आसतनांत म्हजो डॅडी म्हज्या नांवार पिग्मी म्हणलें करतलो आपत्या आपत्या पिग्मी करतलो तशें म्हणटा आमकां एक पयशे उरोवण्या विशयान ते पयल्यान ते एक माहीत दिल्ली आनी हांव तांचो थोडे जाणा आसलो तशें म्हणटाना म्युच्युअल फंड म्हाका सब्जेक्ट मेळ्ळो तांतू म्हाका म्हजे इंट्रस्ट सर्ट जाले तेंत हांव हांव मागीर एचडीएफसी म्युच्युअल फंडाक एज अ फूल टायम एम्प्लॉयी जावन हांव जॉयन जालो 2008 तशें स वर्सां हांवें एचडीएफसी म्युच्युअल फंडांत हांवें काम केलां 2014 म्हणसर आनी त्या वेळार म्हजो रोल आसलो रिलेशनशीप मॅनेजर म्हळ्यार आतां हांव कशें म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर आसांगी त्या वेळार मस्तून म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स आसले तांचे संगात म्हजो संबंध हांवें बरो दवरचो आनी आमचे प्रोडक्ट तांणी कशें सेल करयेत वा तांच्या क्लायंट्सांक तांणी कशें एडवायस करयेत त्या विशयान ते म्हायती दिताले आनी तांच्या सांगा ते संबंध वरचे म्हजे काम आसले तशें स वर्सां हांवें कोडियाल रावून एचडीएफसी म्युच्युअल फंडांत हांवें वावर केला आनी त्या वेळार हांवें चिंतलें की कित्याक आम्ही स्वतः हांवें कित्याक सुरू करून नजो कित्याक त्या वेळार म्हजे पण थोडे क्लायंट्स आसले आणि म्हजे डॅडी म्हाका म्हणजे आसले आम्ही आमच्या लाईफांत ग्रो जायचे तर बिझनेस करायचे न्ही आता काम करतो ग्रो जायना म्हणून म्हणचे न्ही जाल्यार आम्ही बिझनेस केल्यार आम्ही काल म्हणतात वेगळी ग्रो जावेत बट बिझनेस करताना सिन्सियर जाऊन कर कित्याक म्हणल्यार तुझो फायदो तू पळय नाका फायदो तुका ऑप्शन येता म्हणजे डॅडीन म्हणलं फायदो तुका ऑप्शन येता तू बिझनेस करताय तर सिन्सियर जाऊन कर कित्याक तुझे क्लायंट्स असल्यार कस्टमर्स असल्यार मागीर पाल्या तुका तितेक आस्त
0: ओके
1: तितेक आस्त देखून खंयचेय बिझनेस करताय सिन्सियर जाऊन कर आणि प्रामाणिकपणे तू कर म्हणून म्हणजे डॅडीन सांगितलं तशे डॅडीन किती सांगितलं ते चिंतून त्यातच चिंतपान हांवें म्हणजे बिझनेस आरंभ केला आणि ते चिंता आजही आज म्हणून असं म्हणजे मतींत असा
0: ओके 18 वर्षांत जाऊन या फिल्डात असा आणि फाटल्या 12 वर्षांत जाऊन इंडिपेंडंट जाऊन तू म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर जाऊन या फायनान्शियल प्लॅनर जाऊन तू वावरताय सांग म्हाका आता म्युच्युअल फंड म्हणल्यार काय फस्टाक तेन ते एक लोकांक आता आम्ही म्हणतो म्युच्युअल फंड म्हणल्यार इन्शुरन्स पॉलिसी बरेगी RDFD बरेगी ऑर समथिंग डिफरंट
1: आता काल म्हणजे रोशन आता म्युच्युअल फंड म्हणल्यार त्या विषया येऊनच्या पहिले हांव फिनान्शियल प्लॅनिंग विषयांत उलोवंक आशेता कित्याक म्हणल्यार हे भोव गरजेचे आता चिंत्या एकलो युवाजन आज एकलो युवक कामाक लागता तो ताचे पैसे ताणें कशें प्लॅन करीत ते भोव
0: गरजेचे
1: भोव गरजेचे कंडिशन म्युच्युअल फंड कशें वर्क जाता ते तुका मागीर सांगता ताच्या पहिले आता आम्ही खंयचेय काम सुरू करताना आम्ही आमचे फिनान्स मॅनेज करच्या विषयात वा प्लॅन पहिल्यांदा आम्ही करचे पडटा आता चिंत्या एकलो मनीस 100 रुपये गोळटा 100 रुपये ताका सॅलरी असा ऑर इन्कम असा ताणें पहिले 30 रुपये 30 रुपये ताणें सायडीक दवरीचे एक सांगणी अशी असा पहिले तू पैसे सेव्ह कर उपरांत करशी पहिले करसून उपरांत सेव्ह करा म्हणल्यार जायना देखून तू 100 रुपये गोळटाय 30 रुपये बगलेक दवर आणि कितें तुझे कडेन 70 रुपीज उरतात ते तू करशी ते 30 रुपये तुवें कशें मॅनेज करचे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आतांच्या युवा जाणांक कशें म्हणल्यार EMI आणि क्रेडिट कार्ड ताच्या फाटल्यान येतात हांवें आमच्या तरणाट सांगचे इतलेंच EMI आणि क्रेडिट कार्ड हातून इल्ले पयस रावचे बरें कित्याक म्हणल्यार चिंत्या आज तू एक प्रोडक्ट बाय करून घेताय वा एक हांवें ल्हानशें एक्झाम्पल दिवचे जाल्यार तू एक मोबायल काणकोणक एका शॉपाक येताय थंयसर तुका मोबायलाक एक 2500 रुपये कॉस्ट आसा तो तुका अंगडी गार्गी म्हणटा तू EMI वस 0% म्हणून तो तुला म्हणटा 8 महिन्याक वसून महिन्याक 5000 रुपये भरूंक म्हणून तो कारण करता 2500 वरने गेल्लो वरून गेल्लो मनीस 5000 ने म्हणून 5000 रुपयाच्या EMI तो साईन करणं फाटी येता बट तुका ते कमिटमेंट मुकल्या 8 महिन्याक चिंत्या तू 2 महिने 5000 रुपये भरले तिसऱ्या महिन्यात तुझ्या अकाउंटात 100 रुपये उणे असतात ते तुझे EMI बाउन्स झालं
0: चिंतीनसताना
1: उणे झाले म्हणून चिंत्या तुझे ते EMI बाउन्स झाले तुका थंय बाउन्स जाल्ल्या आखा बँक हातून चार्ज पडटा आणि एक व्हडले तुका ते ड्रॉबॅक आले म्हणल्यार तुका फिनान्स दिल्लो 18% तुका इंटरेस्ट घालता 18% इंटरेस्ट घालता आणि तुका आणि एक सिबिल स्कोर म्हणून असा सिबिल स्कोर तुझे उणे जातात तसे म्हणताना तुझे तू धर्माक तू थंय सिरकून पडले बरी झालं आणि तुका 8 महिने ते कमिटमेंट
0: बडी दिवन मार केल्या बरी
1: होय आणि तुका ते 8 महिने कमिटमेंट देखून हांवें कितें म्हणचे तुका खंयचो एक प्रोडक्ट बाय करूंक आसा तुवें पयले प्लॅन केलाय तू ते पैसे त्याच दिसा भरून तो प्रोडक्ट परचेस कर आणि EMI तो पैसे राव आणि एक हांवें सांगले क्रेडिट कार्ड लोकांक आता मस्त सुलभायचें भोगता कित्याक म्हणल्यार पैसे दिजे म्हणून ना खंय गेलो शॉपिंग केलें क्रेडिट कार्ड दिले आयलो तुका क्रेडिट कार्ड बरें न्ही म्हणचे न्ही क्रेडिट कार्ड बरें तुका मॅनेज करूंक कळटाय ते जाल्यार तू क्रेडिट कार्ड यूज कर आता मॅनेज म्हणल्यार कशें आता तुका एक ड्यू डेट म्हणून आसता चिंत्या तुजी बील डेट एवरी मंथ फस्ट तुका थंय 20 डेज तुका ग्रेस पिरियड आसा म्हणल्यार 21st म्हणून आसा तुवें बील बरीचे आता थंय तुका मिनिमम बॅलन्स आणि क्रेडिट कार्ड बॅलन्स म्हणून आसा आमचे जायते जाण कालां करतात मिनिमम बॅलन्स मात भरतात मिनिमम बॅलन्स मात भरतात उरले अमाऊंट भरनात उरले अमाऊंटाक तुका 18% इंटरेस्ट पडटा परत 8 इंटरेस्ट पडटा तू एक पोटी तांचो शिरकावलोय मागीर तुका जिनी बोर तुका ते पे करूंक मस्त कश्टांचे कित्याक तुका दुसरें तुजें कमिटमेंट आसता देखून तुका क्रेडिट कार्ड यूज करता जाल्यार कितें ड्यू अमाऊंट आसा ते तूं जाता तितले फूल पेमेंट करून तुवें पळयचे तुका फूल पेमेंट करूंक जाता तर तूं क्रेडिट कार्ड यूज कर तुका फूल अमाऊंट करूंक नाका करनाय मिनिमम मात्र पे करताय जाता तितले थंय ताचे जावन पयस
0: रावचे संवसाराक तोसा नाका
1: वय देखून हांवें म्हणचे EMI आनी क्रेडिट कार्ड हातून आमी पयस रावचे बरें आता हांवें सांगले तुवें फिनान्स पयल्यांत प्लॅन करचे म्हणून आम्ही बरोबर उल्लेख केला 30% आम्ही सेव्ह करायचे म्हणजे 10,000 गोळच्याक 30% सेव्ह करूक जायना कित्याक ताका 7,000 मात्र उरतात 7,000 त्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मॅनेज करून कष्टांचे आता 10,000 रुपये गोळच्या की म्युच्युअल फंडात 500 रुपये सेव्ह करीत
0: ओके
1: म्युच्युअल फंडात 500 रुपये तू इन्व्हेस्टमेंट करीत तुका तल ऑप्शनही असा आणि म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करीत जाल्यार तू लाखांनी जोड जमनो ना वा लाखांनी तुम्ही सेव्ह करी जमनो ना तुझ्याकडे 500 रुपये असल्यावर तुम्ही म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करीत आता चिंत्या तुझ्याकडे 30 रुपये तू उरेताय 30 रुपये तुम्ही कसे प्लॅन करीजे तांतू तुम्ही 500 रुपये तुझ्या एमर्जन्सी फंड म्हणून क्रिएट करीजे एमर्जन्सी फंड कित्याक म्हणल्यार चिंत्या रोशन तुका आता महिन्याक 25,000 रुपये एक्सपेन्सीस असतात तुझे 6 महिन्याचो खर्च म्हणल्यार 25,000 लेखान मुकल्या 6 महिन्याक
0: 1.5 लाख
1: 1.5 लाख रुपये तुझे कडे केदारलाय एमर्जन्सी फंड म्हणून असायचे कित्याक पाल्या तुका खाली कमिटमेंट आयले तुम्ही एमर्जन्सी फंड आतां तुम्ही विड्रॉ करीत
0: काढून जाता
1: वय दॅट इज कॉल्ड लिक्विड फंड लिक्विड फंड लिक्विड म्हणजे कितें एनी टाइम यू कॅन लिक्विडेट
0: ओके
1: लिक्विड फंड
0: ताका इंटरेस्ट पडटा
1: कित्याक ताका इंटरेस्ट कंडीस जावन आतां तुका एमर्जन्सी फंड म्हणटा तुम्ही बँकांत SBI सेव्हिंग्स अकाउंटांत दोरीयेत म्युच्युअल फंडांत लिक्विड फंड म्हणून आसा दॅट इज कॉल्ड वी आर इन्व्हेस्टिंग इन मनी मार्केट ओके तुवें तांतू इन्व्हेस्टमेंट करीत कित्याक मनी मार्केट म्हणल्यार तुका एक इंटरेस्ट अराउंड बँकावरनी इल्ले सड मेळटा बँकावरनी सड मेळटा तशें जाल्ल्यान SBI दवरच्या बदलाक तुवें लिक्विड फंडांत तुवें इन्व्हेस्टमेंट करीत लिक्विड फंड ही म्युच्युअल फंडाचे प्रोडक्ट
0: ओके
1: म्युच्युअल फंडाचे प्रोडक्ट तुवें लिक्विड फंडाक तुवें इन्व्हेस्टमेंट करीत ते एक आणि उरले 25 रुपये तुवें कशें मॅनेज करीत म्हणल्यार 25 रुपयांत 15 रुपये तुवें आता म्युच्युअल फंडात इंडेक्स फंड म्हणून असतात लार्ज कॅप फंड म्हणून असतात तुवें तळल्या फंडाक तुवें इन्व्हेस्टमेंट करायचे ते तुझ्या एटलिस्ट एक लाँग टर्माक एक 3 इयर्स आगी 5 इयर्स आगी तशें चिंतून तुवें इन्व्हेस्टमेंट करायचे उरले 10 रुपये तुका म्युच्युअल फंडांत स्मॉल कॅप फंड म्हणून असतात मल्टी कॅप आता स्मॉल कॅप म्हणल्यार स्मॉल कॅप कंपनीज मल्टी कॅप म्हणल्यार लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपनीज तळल्या कंपनीक तुवें इन्व्हेस्टमेंट करायचे तशें तुवें प्लॅन करताय जाल्यार तुका मुकल्या 15 वर्सांनी गी 10 वर्सांनी गी तुवें दुसऱ्या तुज्या इन्कमाक तुवें डिपेंड जावन आसा जे म्हणून ना
0: ओके
1: ना जाल्यार कितें जाता रोशन तूं आज काम करताय आज करसिताय तुवें जिनी बरोबर काम करून नंतर रावचें पडटा देखून तुवें आज काम करून सुरू करता जाल्यार तूं पयलेंचे तुवें चिंतीचे हांव आनी मुकल्या 15 वर्सांनी हांव रिटायरमेंट खान घेता चिंत्या रोशन आतां एकलो 60 वर्सां 70 वर्सां काम करता म्हणून आमी तितले वर्सां काम करचे न्ही आमी पयल्यांत प्लॅन करीचे
0: ओके
1: आतां चिंत्या तुजी एज 40 तुजे एज 30 आसतना तुवें प्लॅन केल्या चिंत्या 15 वर्सां रिटायरमेंट खान घेता म्हणल्यार 45 एजीर हांव रिटायरमेंट जाता तशें परत तुवें प्लॅन कॅन केल्यार
0: एक कॉल येता पळया कोणाचे म्हणून हॅलो नमस्कार हॅलो नमस्ते नमस्ते माताडी सर माताडी
1: नमस्ते सर
2: क्रेडिट कार्ड बगे माताडतिदिरी सर एप्रिल ಅಲ್ಲಿ ಅವರು ಡ್ಯೂ ಡೇಟ್ ಇತ್ತು
1: ಓಕೆ
2: 500 ರೂಪಾಯಿನ ಕಟ್ಟುವಂತದ್ದು
1: ಅದರ
2: ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಚಾರ್ಜ್
1: ಹೌದು ಅದು ಇಯರ್ಲಿ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ಇದು ಯಾವುದು ಕಾರ್ಡ್ ಚಾರ್ಜಸ್ ಅಲ್ಲ ಅದು ನೀವು ಟರ್ಮ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಂಡೀಷನ್ ಅದು ಹೇಗೆ ಉಂಟು ಅಂತ ನೋಡ್ಬೇಕು ಸರ್ ಅದು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿಕೆ ಆಗುದು ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅದು ಡಿಪೆಂಡ್ ಆನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಅವರು ಟರ್ಮ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಂಡೀಷನ್ ಹೇಗೆ ಇತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಅದು ಡಿಪೆಂಡ್ ಹೌದು ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ದು ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ನೀವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿರಾದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಫುಲ್ ಅಮೌಂಟ್ ನೀವು ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಿರಾದ್ರೆ ಮಾತ್ರ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ದು ಹೌದೌದೌದು ಕರೆಕ್ಟ್ ಕರೆಕ್ಟ್ ಕರೆಕ್ಟ್ ಹೌದೌದು ಅದೇ ಅದೇ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ಯೂಸ್ ಮಾಡುವ ಮೊದಲು ನಮ್ಗೆ ಅದು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದ ಹಾಗೆ ಆದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಅದನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನೀವೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಸರ್ ಆ ಯಾವ್ದು ಕಾರ್ಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಉಂಟು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅವರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿ ಸರೆಂಡರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿ
2: ಈಗ ಅವರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನೀವು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಲೆಟರ್ ಕೊಡಿ ರಿಫಂಡ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ
1: ಹೌದು ಮಾಡಬಹುದು ಅದು ನೀವು ಅದು ನೀವು ಯಾವ ಬ್ರಾಂಚ್ ಅಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದು ಅದು ನೋಡಿ ಮಾತಾಡಿ ಸರ್
2: ಸರೆಂಡರ್ ಸಹ
1: ಮಾಡಬಹುದು
2: ಏನ್ ಗೊತ್ತಾ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಈ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿರುವುದಿಲ್ಲ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ನಾವು ಸಹ ಮಾಡುವ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗ್ತದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಾಹಿತಿ ಇರುವುದಿಲ್ಲ ನಿಮ್ಮಂತವ್ರು ಏನಾದ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದಷ್ಟು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ
1: ಹೌದು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು
2: ಸರಿ ಸರ್
0: ಧನ್ಯವಾದಗಳು ಸೊ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಸಂಗೂನಂತ ಸಂಗ್ಲೇ ಬರೀತ್ ಜೈತ್ಯಸನ ಘೋಷಣೆ ಆತ ಆತ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ವಿಷಯ
1: ಆತ ಆಮೇಲೆ ಸಂಗ್ಲೆ ಮಲ್ಟಿ ಕ್ಯಾಪ್ ಫಂಡ್ಸ್ ಸರ್, ಸ್ಮಾಲ್ ಕ್ಯಾಪ್ ಸರ್, ಲಾರ್ಜ್ ಕ್ಯಾಪ್ ಸರ್, ಆತ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ಸ್ ಮೊದಲು ಸವಾಲಿ ಸರ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್
0: ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್
1: ವೆರಿ ವೈ ಆತ ಆಮಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮುಂದೆ ತನ ಅಮ್ಕ ಮುಸ್ತು ಆಪ್ಷನ್ಸ್ ಎತ್ತ ಚಿಂತೆ ರೋಷನ್ ತುಜಗಡ ಓಡೋಲ ಮೇಡ ಆಮ್ ₹30 ಊರೇಜ ಮಣ್ಣು ₹30 ಆಮಿ ಕೈ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರಿಯತ್ ಆತ ಚಿಂತೆ ಬಡ ತುಮೆ ಸಂಗಲ್ಲಿ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಅಸ ಬ್ಯಾಂಕ್ ಆರ್ ಡಿ ಅಸ
0: ಎಫ್
1: ಡಿ ಅಸ
0: ಪಿಗ್ಮಿ ಅಸ
1: ಪಿಗ್ಮಿ ಅಸ
0: ಗೋಲ್ಡ್
1: ಅಸ ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಆತ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಅಂಡ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ತಕ್ಕ ಮುಸ್ತು ವ್ಯತ್ಯಾಸ
0: ಆತ
1: ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಮಾಡಕ್ಕಿತೆ ಆತಂತೂ ಶಾರ್ಟ್ ಟರ್ಮ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಡೆಪಾಸಿಟ್ ಕರ್ತಾಯಿ ಅಂಡ್ ತುಕ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಮೆಲ್ಟ ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಆತ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂತ ಎಫ್ ಡಿ ದೊರೆತಾಯಿ ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಕಿತೆ ಆಗ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ತೇನ್ ತುಕ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್
0: ಮೆಲ್ಟ್
1: 6.5 ಗೆ 7 ಗೆ 8 ಗೆ ವಾಟ್ ಎವರ್ ದಟ್ ಈಸ್ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಮೆಲ್ಚಿ ಅಂಡ್ ಫಾರ್ ಶಾರ್ಟ್ ಟರ್ಮ್ ಜಾಂಪ್ ಪುರ 1 year ಆಗಿ 2 years ಆಗಿ ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಆತ ಆರ್ ಡಿ ಕೊರಂಗ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂತ ತೇನ್ ತುಕ ಮೆಲ್ಚೆ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಆತ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಕ್ಕಿತೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಯಾರ ತುವೆ ಅನೇಕ ಲಚ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅವರ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಖರ್ಚೆ
0: ಓಕೆ
1: ಇನ್ವೆಸ್ಟಿಂಗ್ ಆನ್ ಸಮ್ಸ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ದಶೆ ಮುಂಟಾನ ತುಕ ಕಾನ್ ದತ್ತ ತುವೆ ಆಸ್ ಗಲ್ಲೆ ಪೈಸೆ ತುಕ ಪಲ್ಯಾತ್ ಪಾಟಿ ಮೆಲ್ಟಾತ್ ಪಾಟಿ ಕಾಡೋ ಜಾತಾತ್ ಮನೋಣ್ಣ ತುವೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮುಂಚಿಂತಾನ ತುಕ ಎಗ್ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಗೋಲ್ ಅಸಜೆ ತುಕ ಎಗ್ ಉದ್ದೇಶ ಸಜ್ಜೆ ಆಸ್ ತು ಪೈಸೆ ವಿನಿಯೋಗ ಅವ್ರ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತ ಜಲ್ಯಾರ ತುಕ ಎಗ್ ಹಿಂದೆ ಗೋಲ್ ಉದ್ದೇಶ ಕಿತೆ ಆಗ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಾಯಿ ಗರ್ಜೆಚೆ ಆತ ಚಿಂತೆ ತುಜ ಭರ್ಗ್ಯಾಂಚ ಎಜುಕೇಶನ್ ಆಗಿ ಜಾಂಗ್ ಪುರು ತುಜ ರಿಟೈರ್ಮೆಂಟ್ ಆಗಿ ಜಾಂಗ್ ಪುರು ದೇಖೂನ್ ತುವೆ ತೇ ಚಿಂತು ತುವೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರೀಜೆ ಅಣ್ಣ ಎಕ್ಲೋ ಕರ್ತಾ ಮನೋ ತುವೆ ಖರ್ಚೆ ನೈ ಅಣ್ಣ ಆಸ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಲ್ಲ ಯಾರು ಎಕ ವರ್ಷ ಖಾತೀರ್ ದೋನ್ ವರ್ಷ ಖಾತೀರ್ ತುಕ ರಿಟರ್ನ್ಸ್ ಮೆಲ್ಟಾ ಮನೋ ತುವೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಖರ್ಚೆ ನೈ ಆಮೇಲೆ ಸಂಗಲ್ಲ ಬರಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮುಳ್ಯಾರ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ತೇ ಚಿಂತಾ ಆಗ್ತುವೆ ಚಿಂತು ಅಂತುವೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರೀಜೆ ಆತ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಮುಂಟಾ ನಾವೇ ಸಂಗಲ್ಲ ಬರೀ ತುಕ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಚೆ ದಟ್ ಇಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಆತ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಅಂತ ಪ್ರತ್ಯೇಕ ಸಡಾವತ್ತು ಅಮ್ಕ ಇಂಡಿಯನ್ ಸಂಪ ಇಲ್ಲೇ ಕೂಡ ಸಂಜಕ್ಕಿತೆ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಆರ್ ಫ್ಲಾಟ್ ಜಾಗೋ ಕಮರ್ಷಿಯಲ್ ಶಾಪ್ ತಶೆ ನಮ್ ಕೂಡ ಸತ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮುಂಚೆ ಗೋಲ್ಡ್ ಮುತ್ತಿಂತೆ ಮುಂಚೆ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಶೇರ್ಸ್ ಬರೀ ಮುಂಚೆ ಉಪ್ರಾಂತ್ ಆತ ತುಮೆ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಅಂತ ಗಲ್ಚೆ ಅವ್ ಪಾಡ್ ನೈ ಮಣ್ಣ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ತುಕ ಬರೆ ಜರ ಕಾನ್ ದತ್ತ ತುಕ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕೊರಂಕು ತುಕ ಒಡ್ಲೆ ಅಮೌಂಟ್ ಸಾಯ್ ಪಟ್ಟ ಮುಳರ್ ಕಾಸ್ಟ್ ಆಫ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಸ್ ವೆರಿ ಹೈ ಟು ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಇನ್ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್
0: ಓಕೆ ನಾಟ್ ಇನ್ ಥೌಸಂಡ್ಸ್ ಇನ್ ಲ್ಯಾಕ್ಸ್
1: ಇನ್ ಲ್ಯಾಕ್ಸ್ ಆರ್ ಕ್ರೋರ್ಸ್ ಮೇ ಬಿ ಬಟ್ ಕಾನ್ ದತ್ತ ತುಕ ಲಿಕ್ವಿಡಿಟಿನ ಲಿಕ್ವಿಡಿಟಿ ಮುಳಿಯಾರ ತುವೆ ಚಿಂತೆ ಆಸ್ ಎಕ್ 50,00,000 rupees ತುವೆ ಯಾಕ ಜಾಗೆ ಆಗಲೈ ಆರ್ ತುವೆ ಯಾಕ ಫ್ಲಾಟ್ ಆಗಲೈ ತುಕ ಪಲ್ಯ ಜಾಯ್ ದತ್ತನ ವಿಕುಂಗ್ ಜಾಯ್ನ ತುಕ ಲಿಕ್ವಿಡಿಟಿನ ಚಿಂತೆ ರೋಷನ್ ತುವೆ ಆಸ್ ಎಕ್ ಕೊಡ್ಯಾರ ಅಂತ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ದಿಂಚದಲ್ಯಾರ ಯಾಕ 2 BHK ಫ್ಲಾಟ್ ಆಗ ಆಸ್ ಎಕ್ 70,00,000 ಆರ್ 60,00,000 ಪೊಟ್ಟಾತ್ ಟೂ ಬಿ ಎಚ್ ಕೆ ತು ಆಸ್ ಎಕ್ ಫ್ಲಾಟ್ ರೆಂಟ್ ಆಗ್ತಾಯ್ ಓಕೆ ಆಸ್ ಎ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಖಾತೀರ್ ತುವೆ ಫ್ಲಾಟ್ ಪರ್ಚೇಸ್ ಕೆಲಾಯ್ ಅಂಡ್ ತುವೆ ರೆಂಟ್ ಅದಿಲ್ಲ ರೆಂಟ್ ತುಕ ಸರ್ಡ್ ಮಾಡಕ್ಕ ದಾತಾವನು 12,000 ಎತ್ ಲಕ್ಷ ಆಗ್ತುಕ 12,000 rupees ಮೈನಾಗೆ ಎತ್ ಬಾರ್ ಮಳೆ ತುಕ ವರ್ಷಕ್ಕೆ 1.5 lakh rupees ತುಕ 60,00,000 ಆಗ ರೆಂಟ್ ಎತ್ತ ಮಳೆ ತುಕ ಕಿತ್ಲೆ ಪರ್ಸೆಂಟ್ ವರ್ಕ್ಔಟ್ಸ್ ಅಲ್ಲೇ ಓನ್ಲಿ 3% 3% ಮಾತ್ರ ತುಜೆ ವರ್ಕ್ಔಟ್ಸ್ ಅಲ್ಲೇ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಬಟ್ ತುಜೆ 60,00,000 ತಿಂಗ್ ಬ್ಲಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲೇ ಅಣ್ಣ ತುಕ ಚಿಂತೆ 2 years ತುಕ ಫ್ಲಾಟ್ ಸೇಲ್ ಕೊರಂಗ್ ಜಾಯ್ ತುಕ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಪೈಸೆ ಜಾಯ್ ತುಕ ಜಾಯ್ ವಿಕುಂಗ್ ಜಾಯ್ನ ಆಸಲ್ಲೇ ಪೂರ ಪೈಸೆ ತುವೆ ಎಕತ್ ಕಡೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಖರ್ಚೆ ನೈ ಚಿಂತೆ ತುಜ ಆ ಸೇವಿಂಗ್ಸ್ ಅಸತ್ ಓಸನ್ ತುವೆ ಫ್ಲಾಟ್ ಕಾನ್ಗೆ ಹೊಂಚೆ ನೈ ತುವೆ ಫ್ಲಾಟ್ ಕಾನ್ಗೆ ಎತ್ ಕೆದಳ ತುಜ ಕಡೆ ಲಿಕ್ವಿಡ್ ಆಸೆಟ್ ಅಸ್ತ್ಲ್ಯಾರ್ ಮಾಗಿ ಉಪ್ರ ಅಂತ ಫ್ಲಾಟ್ ಕಾನ್ಗೆ ತುವೆ ಆಸ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕನ್ಸಿಡರ್ ಕರ್ತದಲ್ಯಾರ್ ತುಕ ರಾವ್ ಹೋಂಗ್ ಜಾಯ್ ಕಂಡಿಸ್ ನಮ್ಕಾಂಗ್ ಎಗ್ ಗರ್ ಜೈಜಸ್ ಓಕೆ ಆಸ್ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಪೊಳಿತಾರ ಫಸ್ಟ್ ತುಜ ಲಿಕ್ವಿಡ್ ಆಸೆಟ್ ತುಂಗ್ ಬಿಲ್ಡ್ ಕರ್ ಲಿಕ್ವಿಡ್ ಆಸೆಟ್ ಮಾಡಕ್ಕಿತೆ ಆತ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ಸ್ ಆರ್ ಶೇರ್ಸ್ ದಟ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಲಿಕ್ವಿಡ್ ಅಸೆಟ್ ಆತ ಸಡಾವತ್ ಲೋಕ ಮುಂಚೆ ರಿಯಲ್ ಎಸ್ಟೇಟ್ ಉಪ್ರ ಅಂತ ಗೋಲ್ಡ್ ಆತ ಚಿಂತೆ ಆಮಿ ಜ್ಯುವೆಲರಿ ಶಾಪ್ ಅಂತ ಆಮಿ ಸ್ಕೀಮ್ ಜಾಯಿನ್ ಜತಾವ್ ತೇ ಸ್ಕೀಮ್ ಜಾಯಿನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಕಾನ್ ಜತ ಚಿಂತೆ ಅದು ಏಕ ಶಾಪ್ ಆಗ ತು ಸ್ಕೀಮ್ ಆಗ ಜಾಯಿನ್ಸ್ ಅಲ್ಲ ತೇ ಮಹಿನಾಗ ತು 10,000 ಚೆ ತು ಸ್ಕೀಮ್ ಬಂತಾಯ್ ಎವ್ರಿ ಮಂತ್ 10,000 rupees ತು ತೈ ಸಿರ್ಕೋನ್ ಪಡ್ಲಿ ಬ್ರಿಜಾಲೆ ಕಿತೆ ಹಾಕ್ ಮಳ್ಯಾರ ಮುಖ್ಯ 20 months ತು ಸ್ಕೀಮ್ ಅಂತ ಜಾಯಿನ್ ಜತಾಯ್ 10,000 rupees ಬರ್ಲೈ 2 lakh rupees ಜಾಲೆ ದೋನ್ ಮೆಚೂರ್ ಜತಾನ ತುವೆ ತಸ್ ಅಂಗಡಿ ತುವೆ ತುವೆ ಆರ್ನಮೆಂಟ್ಸ್ ಪರ್ಚೇಸ್ ಕರ್ಜೆ ಪಟ್ಟ ತುಕ ಡಿಸೈನ್ ಲೈಕ್ ಜಾವ್ನ ಅನೇಕ ಶಾಪ್ ಆಗಿ ತಮ್ಮ ಅದಕ್ಕೆ ಹೋಗ್ ಜಾಯ್ನ ಅಂಡ್ 2 lakh ತುವೆ ಗೋಲ್ಡ್ ಪರ್ಚೇಸ್ ಕರ್ಜೆತ್ ತುಕ ಚಿಂತೆ ತೇ 2 lakh ತುಕ 20 months ಉಪ್ರ ತುಕ ದೂಸರೆ ಕಡೆ ಪೈಸೆ ಗರ್ಸ್ ಪಡ್ಲ್ಯಾರ ತುಕ ತೈನ್ ತನ್ ಕಾನ್ ದೂಸರೆ ಕಡೆ ತುವೆ ಯೂಸ್ ಕೊರಂಗ್ ಜಾಯ್ನ ದೇಕೂನ್ ಕೋನು ಅಸಲಿಯ ಸ್ಕೀಮ್ ಜಾಯಿನ್ ಜತಾ ದಯಾಕರ್ ಐಕ ತುಮಿ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಅಂತ ಡಿಜಿಟಲ್ ಗೋಲ್ಡ್ ಗೋಲ್ಡ್ ETF ಸ್ಕೀಮ್ ಇಟಿಎಫ್ ಫಂಡ್ ಮುನಸ ಇಟಿಎಫ್ ಫಂಡ್ ಮುನಸ ತರ್ಲಿ ಆ ಸ್ಕೀಮ್ ಆಗ ತುಂಬ ಜಾಯಿಂಟ್ಸ್ ಆಯ್ತು ಜ್ಯುವೆಲರಿ ಶಾಪ್ ಆಗ್ಚಾ ಸ್ಕೀಮ್ ಜಾಯಿಂಟ್ ಬದ್ಲಾಕ್ ತುಮಿ ಗೋಲ್ಡ್ ETF ಫಂಡ್ ಆಗ ಜಾಯಿಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಯಾರು ಚಿಂತೆ ತುಂಬ ಹಂಗಾಗಿ 12 ಮಹಿನೆಂಗಿ 20 ಮಹಿನೆಂಗಿ ತುಂಬ ಗೋಲ್ಡ್ ಪರ್ಚೇಸ್ ಕರುಂಗ್ ಗೋಲ್ಡ್ ಪರ್ಚೇಸ್ ಕರಿಯತ್ ನಾ ದೂಸರ ಕಡೆ ಯೂಸ್ ಯೂಸ್ ಕರಿಯತ್ ದೇಖೋನ್ ತುಮಿ ತಹಸಿಲಾ ಫಂಡ್ ಜಾಯಿಂಟ್ ಆಯ್ತು ಆತಾ ತಿಸರೆ ಆಪ್ಷನ್ ತುಮಕಾ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ಸ್ ಆತಾ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಮಳಕಿತೆ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಮಳ್ಯಾರ ಚಿಂತೆ ತೂ ಆತಾ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಾಯ್ ಅವನ್ ಕರ್ತಾ ಅನೇಕಲೋ ಕರ್ತಾ ಅನೇಕ ಸ್ಕೀಮ್ ಅಂದ್ರೆ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಅನೇಕಲೋ ಪ್ರೊಫೆಷನಲ್ ಫಂಡ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಮನಸ್ತಾ ಫಂಡ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಅಸ್ತಾ ತಾಚೆ ಸಂಗಿ ರಿಸರ್ಚ್ ಟೀಮ್ ಮಳ್ಯಾಸ್ತಾ ರಿಸರ್ಚ್ ಟೀಮ್ ಕಿತೆ ಮಳ್ಯಾರ ತೇ ಕಂಚೋ ಕಂಪೆನೀಸ್ ಫ್ಯೂಚರ್ ಅಂಡ್ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಕರ್ತಿತ್ ತೇ ಪೂರ ಸ್ಟಡಿ ಕರ್ನ ತೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಫಂಡ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ಅಂದಿತ್ತ ಅಂಡ್ ಫಂಡ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ತಹಸಿಲ ಕಂಪನಿಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಾ ಮಳೆ ಅಂದ್ರೆ ಇಂಡಿಯಾ ಜಾಂಗ್ಪುರ ಗ್ಲೋಬಲ್ ಜಾಂಗ್ಪುರ ಫ್ಯೂಚರ್ ಅಂತ ಕಂಚೋ ಕಂಪನಿ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಕರ್ತಿ
0: ಬುಡ್ಚೋನಾ ಅಂತ
1: ಬುಡ್ಚೋನಾ ಅಂತ ಅಂಡ್ ಕಂಚೋ ಕಂಪನಿ ಸರ್ಡ್ ಫೈದೋ ಜಾತ ತಹಲ ಕಂಪನಿ ಆತ ಚಿಂತ ಆತ ಐಟಿ ಆತ ಮುಸ್ ಡೌನ್ ಅಸಾ ಕಿತ್ತ ಬಿಕಾಸ್ ಆಫ್ AI ಇನ್ಫ್ಲೂಯೆನ್ಸ್ ಆತ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ AI ತಹಲ ಕಂಪನಿ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಾ ಮಳೆ ಫ್ಯೂಚರ್ ಅಂತ ಸ್ಕೋಪ್ ಸರ್ಡ್ ಅಸಾ ತಸೆ ಚಿಂತೂನು ತಹಸೆಲ್ಲ ಕಂಪನಿಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಾ ಆತ ಅಂತೂ ಕಿತ್ತ ತಮಿಳಾರ ಆಮೇಲೆ ಸಂಗಲ್ಲ ತೂ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಾ ಅವ್ನು ಕರ್ತಾ ಇಂಡಿಯನ್ ಮುಸ್ತುದನ್ ಕರ್ತಾ ಮುಸ್ತುದನ್ ಕರ್ತಾ ಆತ ತೂ 10,000 ರೂಪಾಯಿ ಕರ್ತಾ ಅವ್ನು 5,000 ಕರ್ತಾ ಅನೇಕ ಲೋ ಕರ್ತಾ ತೂ ಜೊತೆ 10,000 ಮು ಜೊತೆ 5,000 ದೂಸರೆ ಕಂಪನಿಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಜತಾತ್ ಆತ ಇನ್ ಕ್ರೋರ್ಸ್ ಕಲೆಕ್ಷನ್ ದತ್ತಾನ ತೇ ಅಮೌಂಟ್ ದೂಸರೆ ಕಂಪನಿಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಜತಾನ ತುಜಿ ರಿಸ್ಕ್ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಜತಾ ಆತ ಕಸರೆ ಕಂಪನೀಸ್ ಐಟಿ ಜಾಂಗ್ಪುರೋ ಸಿಮೆಂಟ್ ಜಾಂಗ್ಪುರೋ ಆಯಿಲ್ ಜಾಂಗ್ಪುರೋ ಬ್ಯಾಂಕ್ಸ್ ಜಾಂಗ್ಪುರೋ ಆತ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಂಟನ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಸೆಕ್ಟರ್ ಅಂಡರ್ ಬ್ಯಾಂಕಿಂಗ್ ಸೆಕ್ಟರ್ ಮುಸ್ತು ಬ್ಯಾಂಕ್ ಆಯ್ತಾ ಜಾಂಗ್ಪುರೋ SBI ಬ್ಯಾಂಕ್ HDFC ಬ್ಯಾಂಕ್ ಆಕ್ಸಿಸ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಅಂಡರ್ ಐಟಿ ಮುಂಟನ TCS ವಿಪ್ರೋ ಇನ್ಫೋಸಿಸ್ ಅಂಡರ್ ಆಯಿಲ್ ಮುಂಟನ ರಿಲಯನ್ಸ್ ತಶೆಂಪುರ ತಶೆಲ್ಲ ಕಂಪನಿಗೆ ತುಜೆ ಪೈಸೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಜತಾ ತಶೆ ಮುಂಟನ ತುಜೆ ರಿಸ್ಕ್ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಜಲ್ಲೆ ಅಂಡ್ ತುಕ ಕಾರಣ ಜತಾ ದೂಸರೆ ಕಂಪನಿಗೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕೇಳ ನಿಮ್ತಿ ತುಜೆ ಪೈಸೆ ಗ್ರೋ ಜತಾ ಆತ ರಿಸ್ಕ್ ಇಲ್ಲ ಉನೆ ಬಿಕಾಸ್ ಯು ವಿಲ್ ಗೆಟ್ ಡೈವರ್ಸಿಫೈಡ್ ಪೋರ್ಟ್ಫೋಲಿಯೋ ತುರ್ಜಿಂತ ಏ ಕಂಪನಿ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಕರ್ನ ಅನೇ ಕಂಪನಿ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ಕರ್ತಾ ತುಕ ತೈಸ ತುಜಿ ಆವರೇಜ್ ಅತಾ ದಕ್ಕೋನ್ ಲೋಕಾನಿ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಅಂತ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಖರ್ಚೆ ಅಂತ ಆಸ್ ಅ ಇನ್ವೆಸ್ಟರ್ ತುಕ ಕಾಯ್ ಕಾಮ್ ನಾ ಕಿತ್ತ ಅಮ್ಲ ತುಜ ಪೈಸೆ ಮ್ಯಾನೇಜ್ ಖರ್ಚೆ ಕೊನೆ ಫಂಡ್ ಮ್ಯಾನೇಜರ್ ತುಜಿ ಕಾಮ್ ಕಾಲ ಪೈಸೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಖರ್ಚೆ ಮಾತ್ರ ವೈ ಮತ್ ತುವೇ ಮ್ಯಾನೇಜ್ ಖರ್ಚೆ ತುಕ ಕಾಯ್ ತಂತು ಜವಾಬ್ದಾರಿ ನಾ ದಕ್ಕೋನ್ ಲೋಕಾನಿ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಅಂತ ಖರ್ಚೆ ಆತ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಅಂತ ಮುಂಟನ ದೇರ್ ಆರ್ 3 types ಆಫ್ ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಸ್ ಇನ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಆತ ಲಿಕ್ವಿಡ್ ಫಂಡ್ ಅಸಾಂಗ್ಲೆ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಫಂಡ್ ತೇತುವೆ ಲಿಕ್ವಿಡ್ ಫಂಡ್ ಆಗಲಿತ್ ವಿ ಆರ್ ಇನ್ವೆಸ್ಟಿಂಗ್ ಇನ್ ಮನಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಡೆಟ್ ಫಂಡ್ ಅಸಾ ಡೆಟ್ ಫಂಡ್ ಚಿಂತೆ ತುಜೆ ಕಡೆ ಆಸ್ FD ದೊರಂಗ ಅಸಾ ತಾಚೆ ಬದಲಾಗ್ತುವೆ ಡೆಟ್ ಫಂಡ್ ಅಂತ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರಿಯತ್ ಲೈಕ್ 1 year ಡೆಟ್ ಫಂಡ್ ಗೆ 6 months ಡೆಟ್ ಫಂಡ್ ಗೆ 2 years ತಲ್ಲ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಡೆಟ್ ಫಂಡ್ಸ್ ಅಸಾ ಥರ್ಡ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಈಕ್ವಿಟಿ ಈಕ್ವಿಟಿ ಮುಳಾರ ತುಜೆ ವೆಲ್ತ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಜಾಂಗ್ ಲಾಂಗ್ ಟರ್ಮ್ ಆಗ ಚಿಂತೆ ತು ಆಸ್ ತುಜೆ ಪೈಸೆ ಅಸಾ ತುಕ 3 years ನಕ 5 years ನಕ 10 years ನಕ ತುಜೆ ಈಕ್ವಿಟಿ ಫಂಡ್ಸ್ ತಲ್ಲ ಅಂತ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರಿಜೆ ಆಮೇಲೆ ಫಸ್ಟ್ ಕೂಡ ಉಲ್ಲೇಖ ಬರ ಮನೆ ಇಂಡೆಕ್ಸ್ ಫಂಡ್ ಜಾಂಗ್ ಪುರು ಲಾರ್ಜ್ ಕ್ಯಾಪ್ ಫಂಡ್ ಜಾಂಗ್ ಪುರು ಮಿಡ್ ಕ್ಯಾಪ್ ಜಾಂಗ್ ಪುರು ತಹಸಿಲ ಫಂಡ್ ಅಂತ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರಿಜೆ ತೆದಲ ಕಾನ್ ತುಜೆ ವೆಲ್ತ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಜಾತ ಅಂಡ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಅಂತ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರ್ತಾ 10 years 15 years ಚಿಂತನ್ ಕರ್ ಈಕ್ವಿಟಿ ಕರ್ತಾ ಜಲ್ಯಾರ ಕಿತ್ಯ ಮಳ್ಯಾರ ತು ಆಸ್ ಕಾಮ್ ಕರ್ನ ಸಾಯಿ ತುಜೆ ಫ್ಯೂಚರ್ ಅಚ್ಚೆ ಭದ್ರತೆ ಖಾತಿರ್ ತುವೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಕರಿಜೆ ಕಿತ್ತ ಆಸ್ ಅಮ್ಕ ಕಾಮ್ ಅಸಾ ಆಸ್ ಅಮ್ಕ ಇನ್ಕಮ್ ಅಸಾ ಎನ್ಸ ಇನ್ಕಮ್ ಅನ್ನ ಮುಖ್ಯ 15 years ಆಸ ಆಗಿ ನಾಂಗೆ ಅಮ್ಕ
0: ಗೊತ್ತು
1: ಅದಕ್ಕೂ ತುಂಬ ಅಜತ್ತು ತುಂಬ ಪ್ಲಾನ್ ಕೇಳ್ಯಾರ ಮುಖ್ಯ 10 years 15 years

0: देखून टर्म इन्शुरन्स तुम्ही काढून घेतात जर तुमच्या कॅजुअल अनुसार डिपेंड जाऊन असतात तुमच्या फॅमिलीची त्याच्या अनुसार मात्र काढून घ्या. थोडी असतात टर्म इन्शुरन्स 70 वर्षांमध्ये काढून घ्यायची 75 ऍक्च्युअल ती गरज ना कित्या म्हणल्यार अननेसेसरी तुम्ही सर्ड प्रीमियम भरचे पडटा देखून तुम्ही पहिल्यांदा प्लॅन करायचे टर्म इन्शुरन्स कितल्या वर्षा भीत जाय ते केल्यार तुका मागीर एक पट तुझ्या फॅमिली प्रोटेक्शन दिल्यार मागीर तुका उरले खंयचे इन्शुरन्स गरज ना. नेक्स्ट हेल्थ इन्शुरन्स हे व्हेरी इम्पॉर्टंट कित्याक म्हणल्यार चिंत्या आज हांव हेल्थ इन्शुरन्स करना हांव काल जाता फाल्यां काली म्हाका मेडिकल एमर्जंसीक हांव एडमिट जाता वॉट एव्हर. आता इंडियांत मेडिकल कॉस्ट इयर ऑन इयर कितले इन्फ्लेशन कोत्त आसा तुमकां कितले 15% इन्फ्लेशन आसा 15% चिंत्या आज एकलो एडमिट जाता 100 रुपीज बील जाता जाल्यार नेक्स्ट इयराक 115 रुपीज जाता म्हळ्यार मेडिकल इन्फ्लेशन इज अराउंड 15% प्लस तशें म्हणटाना. आतां चिंत्या एकलो मनीस हेल्थ इन्शुरन्स करना फाल्यां खंयच्या पिडे लागून एडमिट जाता ताचे आसले पुरो सेव्हिंग्स काली जाता देखून पहिल्यांत हेल्थ इन्शुरन्स तुवें प्लॅन करचे जावं पुरो तुम्ही प्रिमियम भरताय काय क्लेम येना बरेंच क्लेम येवचे नाका ओके बांदिल्ले वेस्ट म्हणून तुवें चिंतचे न्ही बांदिल्ले वेस्ट ते तुज्या प्रोटेक्शना खातीर तुवें बांदचे चिंता आमी कित्या वेहिकल इन्शुरन्स आमी बांदता बांदले ना त्या पोलीस आमकां धरता देखून बांदता तशेंच हेल्थ इन्शुरन्सूय आमकां भोव गरजेचे. थर्ड इन्वेस्टमेंट
1: ओके कॉल येवन आसा पळय हॅलो नमस्कार नमस्कार हॅलो हॅलो हॅलो ओके कॉल कट झाले
0: ओके. आता आम्ही टर्म इन्शुरन्स केले हेल्थ इन्शुरन्स केले नेक्स्ट इज इन्व्हेस्टमेंट
1: ओके
0: नेक्स्ट इज इन्व्हेस्टमेंट ओके सडावत लोक काल करता फर्स्ट टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स करताना इन्व्हेस्टमेंट करता आता काल जाता इन्व्हेस्टमेंट केलंय हा एवढं सांगले बरं म्हणजे पहिल्या काल मेडिकल एमर्जन्सी आयलाय इन्व्हेस्टमेंट केले पैसे पुरा आता
1: यूज विनियोग झाले
0: इन्वेस्टमेंट करून फायदो ना झाला देखून फर्स्ट तुझ्या फॅमिलीची भद्रती पळय उपरांत तुझी आणि तुझ्या मेडिकल भद्रती पळय थर्ड इन्व्हेस्टमेंट कर
1: ओके
0: थर्ड इन्व्हेस्टमेंट कर
1: ओके.
0: आता इन्व्हेस्टमेंट करताना आम्ही वडू सांगले आमकां मस्त ऑप्शन्स असतात आम्ही ते पहिले चिंतून खंय इन्व्हेस्टमेंट करूयात आणि इन्व्हेस्टमेंट करताना लिक्विडिटी खंयचे तुमकां इझी जाय जाताना पैसे आता मेळटात तसले कडेन तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा
1: ओके. आता तुझे कडेन कोणी आता एक हे झाले जाल्यार आता तू तांकां एक कॉल येऊन असा पळय हॅलो नमस्कार हॅलो नमस्ते नमस्ते ओके कारण तांचे नेटवर्क एरर असा कोण आता हांवें ते एक्झाम्पल इन्व्हेस्टमेंट करूंक सुरू केले जाल्यार बाय चान्स म्हाका गरज असताना लिक्विडिटी जाऊन तुझे तोंड काण दिवंक जाता की तुवें ते मॅनेज करचे ते हांवें करचे पडटा
0: ना हांवें तुका तुजे आता चिंता तू आता रोशन म्हजे कशें येताय तू हांव विचारता तू तुज्या कितले म्हयन्याक सेव्ह जातात हांव ताच्या प्रमाणे लिक्विड फंडान गे एमर्जन्सी फंडान गी ऑर इक्विटी फंडाक हांव इन्व्हेस्टमेंट करता
1: हांवें
0: घालचे म्हणल्यार हांवें एडवायस करचे बट म्युच्युअल फंड इज वेल रेग्युलरायज्ड म्हणटाना दीस इज रेग्युलरायज्ड बाय सेबी कशे बँकाक आरबीआय म्हण आसा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आसा म्युच्युअल फंड इज रेग्युलरायज्ड बाय सेबी सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तशें म्हणटाना तुवें दिवचे पैसे म्हाका न्ही आतां तू म्हज्या सांगी आयला इन्व्हेस्टमेंट करता जाल्यार हांव एडवायजर मात्र एडवायजर आणि सर्व्हिस प्रोव्हायडर मात्र तुवें इन्व्हेस्टमेंट करचे तुझ्या अकाउंटात म्युच्युअल फंड अकाउंटात तशें म्हणटाना तुका सेक्युरिटी वायज हे मस्त सेफ तुझे फिनान्शियल ट्रान्झॅक्शन वायज दीस इज मोर सेफ
1: ओके.
0: आता तू आता इन्व्हेस्टमेंट करताय तुझ्या अकाउंटात म्युच्युअल फंड अकाउंटात येतात तुवें म्युच्युअल फंडात तुका लॉक इन म्हणून ना तुवें आता इक्विटी फंडात गेल्यारी तुवें केदाळे पैसे विथड्रॉ करयेत
1: ओके
0: तुका लिक्विड फंड मात्र न्ही तुवें इक्विटीचे तुवें केदाळे विथड्रॉ करयेत
1: जाय
0: जाय विथड्रॉ करयेत जाल्यार तुवें इक्विटींत शॉर्ट टर्माक इन्व्हेस्टमेंट करचे एडवायजेबल न्ही कित्याक म्हणून तुका ओडोला सांगलाय आज तू इन्व्हेस्टमेंट करताय आज एक प्रोडक्ट रेट 100 रुपीज आसता 6 मंथांत 100 असेल 90 जावंकी आसा
1: 150
0: जावंकी आसा बट तू लॉंग टर्म चिंता जाल्यार मात्र इक्विटी इन्व्हेस्टमेंट कर आणि तुका शॉर्ट टर्माक एमर्जन्सी तुका पैसे जाय म्हणून तुका पहिल्यांदा प्लॅन असता देखून तू एमर्जन्सी फंडाक ऑर लिक्विड फंडाक इन्व्हेस्टमेंट कर लिक्विड फंडाचे तुवें केदाळे इन्व्हेस्टमेंट विथड्रॉ करयेत देखून सांगले 30 रुपयांत 5 रुपये तू लिक्विड फंडाक
1: लिक्विड फंडात जाऊन एमर्जन्सी फंडाक घालूंक जाता
0: लिक्विड फंड म्हणजे वन ऑफ द सेम
1: ओके नाही लिक्विड फंडात जाऊन इक्विटी फंडाक घालूंक जाता
0: केदाळे जाता चिंता तू आज महिन्याक 15,000 लिक्विड फंडाक घालताय तुझ्याकडे 6 महिन्यान 90,000 झाले तुझ्या मतीन बघता की म्हाका 90,000 गरज ना 50,000 रुपये हांव इक्विटी घालता तुवें थंय स्विच करयेत
1: ते तुम्ही करतात ते
0: तुम्ही सांगल्यावर करूया.
1: ओके ओके ओके अशे म्हणटा आसतना हाचे विशयेंत लोकांक जायती सुनवाय दिवंक सांगत सरांनी की उलयता. एक ल्हानशे ब्रेक खाण घेता एक सुबेज पौधा आयकून आयकत्रावर रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचणी.